आड आड कौ फिरत ढूंढते, मन सगल त्रिसन बोझ गई, एक बोल भीखब तो नाही, साध संगत सीत लई, एक जीह